0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM विद्यापीठ गीत अत्त

नजरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली प

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळे काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवतो बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात,

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: नमस्कार, गुड मॉर्निंग आर जी अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 9 सप्टेंबर। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय। सर्वात आधी तर आज MGM विद्यापीठाचा वर्धापन दिन आहे, फाउंडेशन डे आहे। आणि यासोबतच इतिहासात आज काय घडामोडी झाल्या होत्या, तर 1791 मध्ये वॉशिंग्टन DC हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर या शहराचं नामकरण करण्यात आलं। 1839 मध्ये जॉन हर्शेल याने जगातील पहिले फोटो काढले होते। फोटोग्राफीच्या या शोधामुळे माणसा लक्षणांना कायमस्वरूपी जतन करण्याची ताकद मिळाली। त्या काळी त्याला सन पिक्चर किंवा फोटोजेनिक ड्रॉइंग असं म्हटलं जातं। त्यातून आजच्या डिजिटल फोटोग्राफीचा प्रवास सुरू झाला होता। आणि 1939 मध्ये प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट रिलीज झाला होता। यासोबतच 1985 मध्ये मूक बधीर जलतरणपटू तारानाथ शेनॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता। 1997 मध्ये 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना यांना बुद्धिबळातील ग्रँड मास्टर किताब मिळाला होता। 2001 मध्ये आजच्या दिवशी व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सूंग वेडिंग या फिल्मला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला। आणि 2012 मध्ये भारतातील स्पेस एजन्सीने म्हणजे इस्रोने यशस्वीरित्या 21 PSLV उड्डाण केले होते। आणि यासोबतच आज जन्मदिवस आहे 1950 ला जन्मलेले संगीतकार श्रीधर फडके यांचा। आणि 1974 ला जन्म झाला होता आजच्या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त विक्रम बत्रा यांचा। तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 9 सप्टेंबरचं दिन विशेष। अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा
1: Only on MGM 90.8 FM.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: Let's play the game. Hello, you're listening to MTM 90.8 FM. आणि आता आपण एक गेम खेळत असतो ज्यात मी तुम्हाला एक म्हण ऐकविणार आहे आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगा. तर आजची म्हण ही आहे की उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, याचा अर्थ काय हे तुम्ही मला सांगा. म्हण पुन्हा एकदा ऐका, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, या म्हणीचा अर्थ सांगा. गिफ्ट जिंका आणि उत्तर तुम्ही कुठे देऊ शकता 9359320080 या व्हॉट्सॲप नंबरवर 9359320080. लवकरात लवकर उत्तर द्या आणि ऐकत रहा.
1: Only on MGM 90.8 FM.

0: है MGM यूनिवर्सिटी का 7th फाउंडेशन डे। पूरे 7 साल कंप्लीट कर रही है MGM यूनिवर्सिटी। तो आइए इसी बारे में जानते हैं। हमारे साथ है प्रोफेसर डॉक्टर विलास सपकाळ सर।
1: महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटीला स्थापन होऊन 7 वर्ष पूर्ण होत आहेत। 2019 पासून सुरू झालेली ही विद्यापीठाचा 7वा फाउंडेशन डे 9 सप्टेंबर 2026 रोजी साजरा करतायत। या फाउंडेशन डेला चीफ गेस्ट म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीस मुंबईचे ऑनरेबल व्हाईस चान्सलर प्रोफेसर बद्रीनारायण तिवारी हे येणार असून ते आपल्या ज्ञानाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर करणारच आहे, परंतु इथल्या शिक्षकांसोबत पण सोशल सायन्स मधली रिसर्च आणि त्याचबरोबर न्यू प्रोग्राम्स बद्दल पण चर्चा करणार आहे। त्याचबरोबर गेस्ट ऑफ ऑनर प्रोफेसर प्रकाश महानवर जे ऑनरेबल व्हाईस चान्सलर आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी। त्यांचं बॅकग्राऊंड केमिकल टेक्नॉलॉजी असून ते एक प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ पण आहे। ते आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि त्याचबरोबर रिसर्च स्कॉलरला गाईड करणार आहे। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय कमल किशोर कदम सर जे ऑनरेबल चेअरमन महात्मा गांधी मिशन ट्रस्ट आहे ते भूषवणार असून डॉक्टर PM जाधव ऑनरेबल व्हाईस चेअरमन महात्मा गांधी मिशन ट्रस्ट आणि अंकुशराव कदम सर सेक्रेटरी महात्मा गांधी मिशन ट्रस्ट आणि चान्सलर ऑफ MGM युनिव्हर्सिटी हे पण उपस्थित राहणार आहे। मी कुलगुरु या नाथाने आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या फाउंडेशन डेला हजर राहावं आणि या कार्यक्रमामध्ये आपण विद्यापीठाच्या शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन करणार आहे। त्याचबरोबर विद्यापीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जे काही अचीवमेंट्स केलेले आहेत जे काही यश प्राप्त केले आहे त्यांचं आपण स्वागत आणि फेलिसिटेशन करणार आहे। त्याचबरोबर आपण पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठासोबत MOU सुद्धा साईन करणार आहे। याबरोबरच फिनिशिंग स्कूलचं उद्घाटन पण या दिवशी होणार आहे आणि सोसायटीला विद्यापीठाच्या कॅम्पसला आणि डिपार्टमेंट्सला व्हिजिट करण्यासाठी ओपन डे फॉर सोसायटी म्हणजेच समाजातील सर्व लोक विद्यापीठाच्या विविध विभागाला भेटी देऊ शकतात सकाळी 9:30 ते 5:30 या दरम्यान 8 आणि 9 सप्टेंबरला। मी आपल्या सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा देतो। धन्यवाद।
0: थँक यू सो मच सर। थँक्स अ लॉट एंड 7th फाउंडेशन डे की आपको भी ढेर सारी शुभकामनाएं। सो पूरे 7 साल कंप्लीट कर रही है MGM यूनिवर्सिटी। ऐसा ही भरोसा ऐसा ही प्यार आप सभी का भी हमारे साथ बरकरार रखिएगा। Stay tuned.
2: Only on MGM 90.8 FM.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
3: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर।
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
2: For admission, contact 9371714265 or visit www.mgmu.ac.in.
3: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची। 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञान दानाकडे। तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा। कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303। संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल। तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची।

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रही हैं? तो help लेने में देर मत कीजिए.
2: Dr. Amol Patrikar, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, neuropsychiatrists, इनकी guidance में mental health और addiction related problems का treatment किया जाता है.
1: यहाँ available है men और women के लिए separate admission facilities, addiction treatment, ECT counseling, marriage counseling, child guidance, stress management, family counseling और psychological counseling.
2: उत्कर्ष hospital, अदालत road signal, विवेकानंद college road, सतीश motor के पीछे, समर्थ नगर छत्रपति संभाजी नगर और दिशा हॉस्पिटल संत तुकाराम नाट्यगृह रोड फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस सिडको एन फाइव छत्रपति संभाजी नगर. तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तक तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त एमजीएम युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ. भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

Let's play the game. You are listening MGM 90.8 FM. आणि या सेगमेंटमध्ये ना तर मी तुम्हाला एक म्हण ऐकवली होती आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगणार होता. तर म्हण पुन्हा एकदा ऐका. आजची म्हण अशी होती की उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. याचा अर्थ असा असतो की एखाद्या कामाची किंवा गोष्टीची अत्यंत घाई गडबड करणे, त्यालाच म्हणतात उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. आणि या म्हणीचा एकदम करेक्ट अर्थ सांगितलेला आहे प्रताप देशमुख यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन प्रताप देशमुख, तुम्ही आजचे विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे गिफ्ट जिंकू शकता. फक्त तुम्हाला करायचं काय, मी विचारलेल्या म्हणीचा अर्थ सांगायचा. अँड स्टे ट्यून ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधनपूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: MGM 90.8 FM साथ है तो बात है।
1: ज्याचं आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ हे तो बात है, मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, आज आहे 9 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर म्हणजे वर्ल्ड ईव्ही डे. आपल्या आजूबाजूला बघितलं तर सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आता काय नवीन गोष्ट राहिलेली आहे. स्कूटर असो कार असो, रस्त्यावर ईव्हीची संख्या हळूहळू वाढताना दिसते. आता पेट्रोल डिझेलचा खर्च कमी करायचा, पोल्युशन कमी करायचं आणि फ्युचर थोडंसं ग्रीनरी वाटावं म्हणून ईव्हीचा वापर हा कधीही चांगला. आणि यामुळेच ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकलची भूमिकाही महत्वाची आहे. पण आता यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही स्वतःसाठी ईव्ही घ्याल की अजूनही पेट्रोल किंवा डिझेलचंच वाहन वापरणार? तुमचं काय मत आहे मला नक्की कळवा. मला RJ_Bhushan.Pawar या माझ्या इन्स्टा आय डी वरती DM करू. ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रही हैं? तो help लेने में देर मत कीजिए.
3: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको एंड 5, छत्रपति संभाजीनगर.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज टेडी बेअर डे पण आहे, म्हणजे असा पण दिवस असतो आणि आज पण असा दिवस असतो. आता टेडी बेअर म्हटलं की काहींना डोळ्यासमोर लगेच लहानपण आठवतं, काहींसाठी तो एखाद्या खास व्यक्तीने दिलेला छोटासा गिफ्ट असतो. मला तर टेडी बेअर पाहिलं तर झपाटलेला पिक्चर आठवतो, तात्या विंचू, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा ओंबट स्वाहा. पण मित्रांनो, काही टॉईज आपल्याला मोठं झाल्यावर सुद्धा आठवतात. आता तुमच्याकडे अजून सुद्धा तुमच्या चाइल्डहुड मधली एखादी फेवरेट वस्तू जपून ठेवली आहे का? एखादा टेडी, एखादा टॉय, कोणाकडे ग्रीटिंग कार्ड असेल, नई बारवी तर तात्या विंचू जर असेल तर आज त्याची आठवण काढा आणि ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
3: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट, और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM यूनिवर्सिटीज JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. कोर्सेज एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आता तुमच्या डोक्याला थोडस काम देऊ, कारण की आज आहे इंटरनॅशनल सुडोकू डे. आता तुमच्यापैकी किती जण सुडोकू सोडवता? पेपर मध्ये सुडोकू दिसलं की लगेच हातात पेन घ्यायचा, पहिल्या 2 मिनिटात हे आपल्याला जमणार नाही म्हणून पेज पलटवायचं, असं पण करता का? आता सुडोकूची गंमत कशी माहिती का? दिसायला फक्त आकडे, पण एकदा सुरू केलं की पूर्ण झाल्याशिवाय आपलं मन शांत बसत नाही. आणि आजच्या दिवसाची गंमत म्हणजे आज आहे 9 सप्टेंबर, म्हणजे 9-9, आणि सुडोकूचं ग्रीड सुद्धा 9x9 असं असतं. तर आज एक चॅलेंज घ्या, एखादं सुडोकू सोडवून बघा, किती वेळ लागतो ते सुद्धा बघा, आणि जर जमलं तर स्वतःलाच म्हणा क्या बात आहे भाई, आज तो ब्रेन एक्सरसाइज हो गई. आणि ऐकत रहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजे रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, सुपरस्टार नानी स्टारर डीप पॅराडाईज मूवी फायनली रिलीज होणार आहे. धुरंधर सोबत स्पर्धा टाळण्यासाठी जे मोठमोठे मूवीज पोस्टपोन झाले होते त्यापैकीच एक होता डीप पॅराडाईज. आता न्यू रिलीज डेट सुद्धा पुढे होणार की काय अशी चर्चा सुरू होती, पण शेवटी मेकर्सनी कन्फर्म केलं की 24 सप्टेंबरलाच हा मूवी रिलीज होणार आहे. मूवीच्या क्लायमॅक्सवर जबरदस्त पैसा आणि जबरदस्त VFXचा वापर झाला आणि शेवटी मेन लीड मध्ये सुपरस्टार नानी तर आहेत. तर मग आता तुम्ही आहात का मूवी पाहण्यासाठी एक्साइटेड? जर एक्साइटेड आहात, तिकीट काढणार आहात, तर एक एक्स्ट्रा तिकीट माझं पण काढा आणि ऐकत राहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: वंडरिंग व्हॉट्स नेक्स्ट?
2: अनलॉक युअर फ्यूचर ऍट महात्मा गांधी मिशन University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761200.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
4: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
5: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
5: Admission contact 93717142 65 or visit www.mgmu.ac.in.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज आपल्याकडे एक बर्थडेच्या 20 ची रिक्वेस्ट आली आहे सचिन यादव यांच्याकडून, आणि आज बर्थडे आहे बीएससी रबर इंडस्ट्रीचे मालक चेतन कोलेकर सर यांचा. सो चेतन कोलेकर सर, तुम्हाला माझ्याकडून, एमजीएम रेडिओ 90.8 FM कडून आणि बीएससी रबरच्या पूर्ण स्टाफ कडून वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर तुमच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवरती. ऐकत राहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रही हैं? तो help लेने में देर मत कीजिए.
3: Dr. Amol Patrikar, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, रेडको एन 5, छत्रपति संभाजीनगर.

मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, जर तुम्ही 80s चे बॉलिवूड स्टार असते तर तुम्ही कसे दिसत असते? वेलकम बॅक एमडीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, इमेजिन करा तुमचा आजचा चेहरा, पण लुक एकदम 80s चा, मोठे मोठे केस, रेट

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। शो सुरू होता विद RJ भूषण। मित्रांनो, बघता बघता शोचा सुंदर प्रवास संपत आलाय, तर आजच्या शोचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवरती, किंवा इंस्टाग्रामवरती DM करा RJ_भूषण.पवार या माझ्या इंस्टाग्राम आय डी वरती। प्लस मला इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करायला विसरू नका। मी जातोय पण तुम्ही जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: पैसे.
1: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप.
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधनपूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.